0: राज नो बिठाया। लंबी चौड़ी कथा मैं बयान न करा क्योंकि समय नो देखना। पहले तो उसने नजराना रखिया महाराज दे अगो नगीना, जिड़ा उस दे खजाने दी सब तो कीमती नगीना सी ते सब तो वड्डा सी। ते अंदरों ए सोचिया जिड़ी मेरे कोल महान चीज है वो भेट करा। औरंगजेब नाल टकराव रहा, औरंगजेब दा लड़का बहादुर शाह ने सुलह कर ली। उन्हें साफ कह दिता गुरदेव मेरे पिता दियां गलतियां दी सजा मैनू ते ना देव, मैं थोड़ा मुरीद। उन्हें नगीना बैठ की दस, पर चूंकि अंदर ए ख्याल सी मैं सब तो वड्डी भेट दे रहा, अज तक गुरु गोबिंद सिंह ने इस तरह की भेट किसी ने नहीं दिती होनी। महाराज ने नगीना चुक के गोदावरी सुट दिता। बड़ा अफसोस होया बहादुर शाह नूं। अंदर सोचदा मैं ते समझिया सी ये गुरु नूं पता होना नगीना है, इन्होंने पत्थर जान के सुट दिता है। उस जमाने च उहदी लखां रुपए कीमत। हाथ जोड़ के कहन लगा महाराज आपने जो गोदावरी सुट दिता है पत्थर नहीं है नगीना है। अच्छा नगीना है, फिर इंज कर तू आप ही कट के लिया ले लेने, तू आप ही कट के लिया। गोड़े गोड़े पानी सी ज्यों गया, कहन लगे दो हाथां नाल लब लब पाएगा, जो थले इंज पत्थर सारे बार कढे तो सब नगीने ही नगीने। अखां खुल गईयां, आके मत्था टेकिया, जिदी निगाहे करम हर पत्थर नूं नगीना बना देते सकदी है, मैं वे भुलेखे च पै गया कि मैं बहुत वड्डी भेट दित्ती है, मैं बहुत वड्डी भेटा कीती है। बोल मंगी, उस थां ते यादगारी स्थान भी बनिया होया गुरुद्वारा नगीना घाट। बहादुर शाह ने धन गुरु गोबिंद सिंह जी महाराज नूं अपने सिंघासन ते बिठाया, बहुत वड्डा खेमा लग्या होया सी तखत दे उत्ते, सतगुरु नूं बिठाया, आप थले बैठ गए दूजे छोटे सिंघासन ते। जिहड़ा वड्डा सिंघासन हुंदा उहनूं औरंग कहिंदे ने, जिहड़ा छोटा हुंदा उहनूं मसनत कहिंदे ने। इह मसनत है, मसनत दा ही पंजाबी रूप बणिया मसंद। वैसे शब्द है मसनत, गुरु अमरदास जी महाराज ने 22 मसनदां 22 मंजियां प्रचारकां नूं दित्तियां सन। उस दिन तो बाद गुरुद्वारियां च इह मसनद विछाई जांदी है वी कथा कीर्तन जरा उच्ची जगह ते होवे। इह प्रथा चलाई सी गुरु अमरदास जी ने वी संगतां दिखाई देण ते कथा कीर्तन दा सन्मान होवे। गल इन्नी है 22 मंजियां 22 मसनद। वड्डा तहत ओनू औरंग कहिंदे ने, छोटा तहत ओनू मसनद कहिंदे ने। जैसे शाहजहां दे लड़के दा नाम ते मयुनदीन से, पर जिस दिन उसकी ताजपोशी हुई प्यो नू जेल दे छपा के ते तिन्ना बिरावां नू मार के, उन्हें जद अपनी ताजपोशी कीती ते अपना नाम रखिया औरंगजेब। औरंग कहिंदे ने तखत नू, जेब कहिंदे ने शिंगार नू, तखत दा शिंगार, तखत दी शोभा, तखत दी मान मर्यादा। शायर लोग, कवि लोग, साहित्यकार, दिमाग दे धनी और शहनशाह राजे महाराजे अक्सर अपना तखल्लुस रखते रहे ने। उन्हें हिंदी च कहिंदे ने उपनाम, कोई उपमा खासियत ते फिर नाम, उन्हें अरबी फारसी तखल्लुस कहिंदे ने। जैसे हुमायूं दा लड़का जलालुद्दीन सिंघासन ते बैठा है, उन्हें अपना तखल्लुस रखिया अकबर। हुण अकबर दा तो मतलब है सब तो वड्डा, अल्लाह अकबर, और उन्हें अपना नाम रखिया अकबर। अकबर दा लड़का शाहजादा सलीम वड्डा होके जब तख्त नशीन होया, उसने अपना तखल्लुस रखिया जहांगीर, सारा जहान मेरी मुट्ठी च, मेरी पकड़ दे, मेरी गिरफ्त दे। جہانگیر دا لڑکا شہزادہ خرم جس دن تخت نشین ہویا ہے انہیں اپنا تخلص رکھیا شاہ جہاں شاہ جہاں دیرا ہندوستان دا شہنشاہ نہیں ساری دنیا دا شاہ جہاں سارے جہان دا بادشاہ شاہ جہاں دا لڑکا میون دین تین بھراواں نو مار کے پیو نو قید کر کے جد سنگھاسن تے بیٹھا ہے انہیں اپنا تخلص رکھیا اورنگزیب تخت دا شنگار تخت دی شوبہ تخت دی مان مریادہ گرو گوبند سنگھ جی مہاراج نے جڑا ظفر نامہ لکھیا سری مکواق پادشاہی دسویں اورنگزیب نے جو لکھیا نہ زیبت تورا نام اورنگزیب کہ اورنگزیب نواید فریب اے نام تینو شوبھا نہیں دیندا جو تو رکھے تیرا جیسا منک جد سنگھاسن تے بیٹھدا ہے سنگھاسن بدنام ہو جاندا ہے برشت ہو جاندا ہے میلا ہو جاندا ہے بڑی جرت بڑی ہمت گرو گوبند سنگھ جی مہاراج دی اے ظفر نامہ انہاں دی اپنی بانی ہے بہادر شاہ نے جد سنگھاسن تے بٹھایا تے سید جو بہادر شاہ نو دینی تعلیم دیندا سی اونو چڑ بڑی ہوئی بھی مینو نہیں کدی بٹھایا اے مان سنمان مینو نہیں دیتا جدکہ میں استاد ہاں میں پڑھان والا میں اس نو علم پڑھایا دینی علم پڑھایا سنساری علم پڑھایا میں اس دا استاد ہاں انہیں اس طرح دا مان مینو نہیں دیتا کدی اندر کرودھ نال بھر گیا تو غصہ ہوں بہادر شاہ تے کڈ نہیں سکدا سی غصہ کڈن لگ پیا گرو گوبند سنگھ جی تے کہن لگا مہاراج تھوڑے کول کرامات کیڑی ہے کلا کیڑی ہے فقیر ہو تسی ولی اللہ ہو پیغمبر کہلاندے ہو دسویں گرو نانک کہلاندے ہے کی تھوڑے کول کی ہے پاوے بہادر شاہ محسوس کردا سی بھی یہ سید گستاخی کر رہے ہیں اور پھر استاد سی بہادر شاہ چپ کر گئے استاد سی بہادر شاہ اس کول پڑھدا سی مہاراج کہنے لگے سید تو کرامات دیکھنی ہے ہاں کرامات دیکھنی تو بھائی صاحب بھائی سنتوکھ سنگھ نے گرو پرتاپ سورج دی جس دی کتھا بھارت دے تمام اتہاسک استھانا چوندی ہے شام دے وقت ہوندی ہے اتہاسک گرنتھ ہے انہوں گرو پرتاپ سورج کہندے نے چھوٹا نام سورج پرکاش سدگرو کہندے نے ماریں بخشیں دیر بہینا تس مکھ میں لک اسمد پینا دن رات تو بہادر شاہ کول رہندا تے تینوں کرامات دا پتا نہیں کرامات او دے منہ چ وستی ہے او دی زبان چو ایک بول نکلدا تے ہزاراں بندے ہتھ جوڑ کے کھڑے ہو جاندے نے منن نو ایک منک ہزاراں دفعہ بولدا ہے کوئی ایک وی منن نو تیار نہیں تے ایک منک دی زبان تو ایک بول نکلدا تے ہزاراں ہتھ جوڑ کے منن نو تیار نہیں کرامات نہیں تے ہور کی ہے اینوں کرامات کہندے ہیں اور کی کرامات ہے استاد ذوق کہندے نے کسی کے ایک آنسو پر ہزاروں دل تڑپتے ہیں کسی کا عمر بھر رونا یوں ہی بیکار جاتا ہے ایک انجو نکلے ہے ہزاراں دل رو اٹھے کوئی ساری زندگی روندا رہا ہے کسی نے پوچھیا بھی نہیں کیوں رو رہے ہیں کہ تیرے انجو کیوں نکلے ہیں صاحب کہندے نے کرامات دیکھ بہادر شاہ دی زبان دے چوستی ہے ایک بول بولدا ہے سینکڑے بندے نس پیندے نے ہاتھ جوڑ کے منن نو تیار نے یہ کرامات نہیں تے ہور کی ہے سید مسکرا کے کہن لگا مہاراج اے کرامات تے پھر بہادر شاہ دی ہوئی نا تھوڑے کول کی ہے میں اے پوچھ رہا تھوڑے کول کی ہے تسی ولی اللہ تسی پیغمبر تسی دسویں گرو نانک تھوڑے کول کی ہے महाराज ने जेब चो सोने दी मोर कड़ी ते मुगल शहनशाह ने भारत दे उस जमाने च रुपए दा नाम बदल के दीनार रखे होया सी जिवें थे। साहिबा ने ओ मोर कड़ी ते मुखातब होके कहा पिक दीनार जो हाथ हमारे एओ अजमत लेओ दुती विचारे। ए अजमत है करामात है संसार दी सारी भज जाउड़ दा कारण धन। संसार दी सारी हलचल दा कारण धन और संसार देच एक नंबर दी शक्ति धन। ये करामात है एदे नाल चाहो कुछ भी कर लो जगत देच। कवि संतोख सिंह जी लिखते ने अगो हुण सैयद ने कहा सुन सैयद बोलियो तज मौन तुम में करामात है कौन। ए करामात पैसे दी हो गई ओ करामात बहादुर शाह दी हो गई थोड़े विच की है। बाज नहीं आया सवाल ते सवाल करी गए थोड़े विच की है तुसी की रख दे। महाराज कहन लगे पर तू साडी करामात देखनी है। हाँ, देखनी है फिर इनकार ना करें जद असी दिखाण लगी है ना फिर जबान नल कहीं हां दिखा। महाराज मैं इनकार क्यों करांगा मैं तो बार बार कहंदा मैं तुसी अपनी कोई करामात दिखा। सुन सैयद बोलियो त जमाउन तुम में करामात है कौन। सुन सतगुर शमशीर निकासी सब में छटा समान प्रगासी। महाराज ने मयान चो तलवार कढ़ ली ते तलवार इंज चमकी जिवें बदलां दे बिजली। सुन सतगुर शमशीर निकासी सब में छटा समान प्रकासी। तत छिन बदन पीत होए गए लोचन समुख न करते वह सारियां दे चेहरे पीले पै गए। की हो गया बहादुर शाह भी सिर ढा के बैठ गया एक ही हो गया। हुण सतगुर सैयद नूं मुखातिब होके कहंदे ने तेज दीपत सिधी मुख ते कहे ए भी करामात एक है। ए करामात है मेरे को शस्त्र। हुण तू बोल करामात दिखाओ ते मैं तेनू इसकी करामात दिखाव। कंबनी छिड़ गई उन्हों हाथ जोड़ लगन नहीं महाराज मैं तो जी वार्तालाप कर रहे असी आप दे नाल बचन बिलास कर रहे नहीं बचन बिलास दी गल नहीं हुण तू बोल करामात दिखाओ मैं दिखावा। ओ बार बार हाथ जोड़ी जाए सतगुरु बहादुर शाह नूं कहिंदे ने इस तरह दे फोके नाटक चेटक इस नाल ठंडे पै जांदे ने। की करामात रिद सिद्ध सब मोह है नाम न वसे मनाए। नाटक चेटक किए कुकाजा प्रभलोगन के आवत लाजा। तो मैं अर्ज करा चाणक ने भरतरी ने बिदर ने ताण दा जिक्र कीता है माण उत्थे हुंदा है जिथे ताण होवे। ये दोवें कट्ठे रहिंदे ने माण ते ताण दा चोली दामन दा साथ है। ताण नहीं ते माण केड़ी गल दा। तो चाणक कहिंदा है संसार दे पहला ताण धन। मूड तो मूड बंदा होवे वैसे जिसकी बहुत बिजी लाइफ है वो धन बारे बहुत जानदा होगा जीवन बारे कख भी नहीं परमात्मा बारे कुछ भी नहीं। किसे एक पहलू दे जद कोई मनुख बहुत अगे लंघ जाता है हजारा पहलुआ च पछड़ जाता है। रब्बी नहीं हमें चोटी का संगीतकार चोटी का कवि नहीं आता। चोटी का कवि चोटी का संगीतकार नहीं आता है और चोटी का संगीतकार कोई चित्रकार नहीं आता। चोटी का चित्रकार कोई कवि नहीं आता। किसी एक पहलू दे जद कोई बहुत अगे लंघ जाए हजारा पहलुआ दे पछड़ जाता है। इस वास्ते चोटी का धनवान कोई रब्बी गुणवान नहीं आता नहीं आता। ये कदी कदाई कोई जनक जैसा महाराजे रंजीत सिंह जैसा पर ना गुणवान नहीं आता। गुणा नूं ग्रहण करन वास्ते समझण वास्ते वकत चाहिए उहदे कोल वकत नहीं है। लाइफ बड़ी बिजी। मैनू मिलदे ने भारत दे च कई कहिंदे मस्कीन जी तुसी कहिंदे हो पंज बाणियां दा नितनेम करिए ਸਾਡੇ ਕੋਲ ਰੋਟੀ ਖਾਣ ਦੀ ਵੇਲ ਕੋਈ ਨੀ, ਘੰਟਾ ਬਾਣੀ ਪੜੀ ਹੈ। ਤੇ ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਹਿੰਦਾ ਹੁੰਦਾ ਸਾਰੀ ਭੱਜ ਦੌੜ ਤੇ ਰੋਟੀ ਵਾਸਤੇ ਤੇ ਰੋਟੀ ਖਾਣ ਦੀ ਤੁਹਾਡੇ ਕੋਲ ਵੇਲ ਕੋਈ ਨੀ। ਤੁਸੀਂ ਕਹਿੰਦੇ ਹੋ ਦੋ ਟਾਈਮ ਗੁਰਦੁਆਰੇ ਆਓ, ਸਾਡੇ ਕੋਲ ਤੇ ਆਰਾਮ ਦੀ ਵੀ ਵੇਲ ਨਹੀਂ। ਹੁਣ ਕੌਣ ਦੱਸੇ ਸਾਰੀ ਭੱਜ ਦੌੜ ਤੇ ਆਰਾਮ ਵਾਸਤੇ, ਤੇ ਆਰਾਮ ਦਾ ਸਮਾਂ ਨਹੀਂ। ਕਈ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਵੀ ਕਹਿ ਦਿੰਦੇ ਨੇ ਮਸਕੀਨ ਜੀ ਸਾਡੇ ਕੋਲ ਤੇ ਮਰਨ ਦੀ ਵੀ ਵੇਲ ਕੋਈ ਨੀ, ਕਥਾ ਕੀਰਤਨ ਕਿੱਥੇ ਸੁਣੀਏ। ਮੈਂ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਹਿੰਦਾ ਤੁਸੀਂ ਚਿੰਤਾ ਨਾ ਕਰੋ, ਮੌਤ ਆਪਣੀ ਵੇਲ ਕੱਢ ਲਏਗੀ, ਤੂੰ ਦੇਖਦਾ ਹੀ ਰਹਿ ਜਾਏਗਾ। ਕਹਿਤੀ ਗਈ ਦੇਖ ਵਾਜੇ ਵਜਾਏ, ਵਹੀ ਇਹ ਕਰੇ ਸੀ ਜੋ ਸਾਚਾ ਖੁਦਾ ਹੈ। ਕਿਸੇ ਇੱਕ ਪਹਿਲੂ ਵਿਚ ਬਹੁਤ ਅੱਗੇ ਲੰਘਣ ਨਾਲੋਂ ਮਨੁੱਖ ਹਜ਼ਾਰਾਂ ਪਹਿਲੂਆਂ ਵਿਚ ਪਛੜ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਜੇ ਕਬੀਰ ਜੈਸੇ, ਨਾਮਦੇਵ ਜੈਸੇ ਜਾਂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਹਜ਼ਾਰਾਂ ਭਗਤ ਉਹ ਧਨ ਦੀ ਦੁਨੀਆਂ ਵਿਚ ਪਛੜ ਗਏ, ਤਾਂ ਮੈਂ ਇਸ ਵਾਸਤੇ ਸਾਰਾ ਸਮਾਂ ਤੇ ਧਰਮ ਵਿਚ ਖਰਚ ਕਰ ਦਿੱਤਾ, ਉਸ ਦੇ ਚੋਂ ਬਹੁਤ ਅੱਗੇ ਲੰਘ ਗਏ, ਪਰਮਾਤਮਾ ਤੱਕ ਪਹੁੰਚ ਗਏ। ਕਿਸੇ ਵੀ ਇੱਕ ਪਹਿਲੂ ਵਿਚ ਬਹੁਤ ਅੱਗੇ ਲੰਘਣ ਨਾਲੋਂ ਮਨੁੱਖ ਹਜ਼ਾਰਾਂ ਪਹਿਲੂਆਂ ਚੋਂ ਪਛੜ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਇਹ ਵੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਦੇ ਰੱਬੀ ਨਹੀਂ ਹੈ ਮੈਂ, ਐਸਾ ਨਹੀਂ ਹੈ ਮੈਂ। ਚਾਣਕ ਲਿਖਦਾ ਹੈ ਧਨ ਇੱਕ ਤਾਣ ਹੈ ਮਾਣ ਹੋਵੇਗਾ। ਇਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸਰੀਰਕ ਤਾਣ ਬੜੇ ਬੜੇ ਪਹਿਲਵਾਨਾਂ ਕੋਲ ਆਉਂਦਾ ਹੈ। ਆਪ ਸੁਣ ਕੇ ਹੈਰਾਨ ਹੋਵੋਗੇ, ਭਾਰਤ ਦੇ ਸਭ ਤੋਂ ਵੱਡੇ ਪਹਿਲਵਾਨ ਨੂੰ ਭਾਰਤ ਕੇਸਰੀ ਦਾ ਲਕਬ ਦਿੰਦੇ ਨੇ। ਭਾਰਤ ਕੇਸਰੀ ਪਿਛਲੇ ਦਿਨ ਹਰਿਆਣੇ ਦਾ ਕੋਈ ਸੀ, ਉਹਨੂੰ ਇਹ ਲਕਬ ਮਿਲਿਆ ਸੀ ਭਾਰਤ ਕੇਸਰੀ। ਕਿਸੇ ਵਕਤ ਦਾਰਾ ਸਿੰਘ ਵੀ ਸੀ ਭਾਰਤ ਕੇਸਰੀ। ਉਹਨਾਂ ਦੇ ਜਲੂਸ ਵੀ ਨਿਕਲਦੇ, ਉਹਨਾਂ ਦੇ ਚੇਲੇ ਚਾਂਟੇ ਵੀ ਆਉਂਦੇ ਨੇ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਗੌਰਮੈਂਟ ਪੱਧਰ ਤੇ ਸਨਮਾਨਿਤ ਵੀ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ। ਬੜੀ ਗੱਲ ਹੈ ਕਿ ਉਹਨਾਂ ਕੋਲ ਸਰੀਰਕ ਬਲ 10 ਬੰਦਿਆਂ ਨੂੰ ਕਾਬੂ ਕਰ ਲੈਣ, ਇਤਨੀ ਸ਼ਕਤੀ ਇਤਨੀ ਤਾਕਤ। ਤਾਣ ਤਾਕਤ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ। ਜਿੱਥੇ ਤਾਣ ਹੋਵੇਗਾ ਮਾਣ ਹੋਵੇਗਾ, ਤਾਂ ਪਹਿਲਵਾਨਾਂ ਦਾ ਵੀ ਮਾਣ ਹੁੰਦਾ ਬਕਾਇਦਾ ਹੁੰਦਾ। ਤੀਸਰਾ ਤਾਣ ਬੌਧਕ ਤਾਣ, ਦਾਰਸ਼ਨਿਕ ਹੈ, ਫਿਲੋਸਫਰ ਹੈ, ਕਵੀ ਹੈ, ਕਲਮ ਦਾ ਧਨੀ ਹੈ, ਦਿਮਾਗ ਦਾ ਧਨੀ ਹੈ, ਤਾਣ ਹੈ ਮਾਣ ਤੇ ਹੋਵੇਗਾ। ਅਕਬਰ ਨੇ ਆਪਣੇ ਦਰਬਾਰ ਵਿਚ ਬੀਰਬਲ ਨੂੰ, ਮੁੱਲਾ ਦੋ ਪਿਆਜ਼ਾ ਨੂੰ, ਜਨਾਬ ਫੈਜ਼ੀ ਨੂੰ, ਕਵੀ ਰਹੀਮ ਨੂੰ, ਤਾਨ ਸੈਨ ਨੂੰ ਰੱਖਿਆ ਸੀ। ਇਹ ਬੜੇ ਦਿਮਾਗ ਦੇ ਧਨੀ। ਅਕਬਰ ਖੁਦ ਸਲਾਮ ਕਰਦਾ ਸੀ ਉਹਨਾਂ ਨੂੰ, ਝੁਕ ਕੇ ਕਹਿੰਦਾ ਸੀ ਮੇਰੇ ਦਰਬਾਰ ਦੇ ਕੀਮਤੀ ਰਤਨ ਨੇ, ਇਹਨਾਂ ਤੋਂ ਬਿਨਾਂ ਮੇਰਾ ਦਰਬਾਰ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ। ਉਹਨਾਂ ਸਾਰਿਆਂ ਦਾ ਆਪਣੇ ਵਕਤ ਵਿਚ ਬੜਾ ਮਾਣ ਸਨਮਾਨ ਸੀ। ਕਿਉਂ? ਤਾਣ ਸੀ, ਅਕਲ ਦੇ ਧਨੀ ਸਨ, ਬੌਧਕ ਬਲ ਸੀ ਉਹਨਾਂ ਕੋਲ, ਦਿਮਾਗੀ ਤਾਣ ਸੀ। ਚੌਥਾ ਤਾਣ ਮੰਨਦੇ ਨੇ ਰਾਜਨੈਤਿਕ ਤਾਣ। ਕੋਈ ਕੁਰਸੀ ਹੈ ਉਹਦੇ ਕੋਲ ਹੁਕਮਰਾਨ ਹੈ, ਤਾਂ ਸਲਾਮਾਂ ਤੇ ਹੋਣਗੇ, ਸਜਦੇ ਤੇ ਹੋਣਗੇ, ਪਰਕਰਮਾ ਤੇ ਹੋਵੇਗੀ। ਹੁਣ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਜਿਸ ਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਧਨ ਦਾ ਤਾਣ, ਇਹ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਕੋਲ ਨਹੀਂ ਸੀ। ਹਾਲਾਤ ਇੱਕ ਦਫਾ ਐਸੇ ਹੋ ਗਏ ਸਨ, ਜਦ ਸਰੋਵਰ ਦੀ ਖੁਦਾਈ ਚੱਲ ਰਹੀ ਸੀ ਨਾ, ਤੇ ਮਜ਼ਦੂਰਾਂ ਨੂੰ ਵੀ ਪੈਸੇ ਦੇਣ ਵਾਸਤੇ ਪੈਸੇ ਨਹੀਂ ਸਨ, ਇਤਿਹਾਸ ਕਹਿੰਦਾ। ਸ਼ਾਮੀ ਸਤਿਗੁਰ ਸੋਚਦੇ ਚ ਬੈਠੇ, ਮਜ਼ਦੂਰ ਬੜੇ ਨੇ ਤੇ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਦੇਣੇ ਨੇ, ਤੇ ਥੈਲੀ ਵਿਚ ਦਮੜੇ ਘੱਟ ਨੇ। ਰੱਬੀ ਨੇਤ ਭਾਈ ਸੋਮਾ ਜੀ ਆ ਗਏ ਤੇ ਸਤਿਗੁਰਾਂ ਦੀ ਥੈਲੀ ਨੂੰ ਇੱਕ ਪਾਸੇ ਕਰਕੇ ਆਪਣੀ ਥੈਲੀ ਰੱਖੀ, ਮਹਾਰਾਜ ਅੱਜ ਮਜ਼ਦੂਰਾਂ ਨੂੰ ਇਸ ਥੈਲੀ ਚੋਂ ਦਿਓ। ਤੇ ਸਤਿਗੁਰਾਂ ਦੀ ਜ਼ਬਾਨ ਚੋਂ ਨਿਕਲਿਆ, ਤੂੰ ਤੇ ਸਾਡਾ ਸ਼ਾਹ ਹੈ। ਉਸ ਦਿਨ ਤੋਂ ਗੁਰੂ ਘਰ ਦੇ ਚ ਇੱਕ ਬਿਰਾਦਰੀ ਚੱਲੀ ਏ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸ਼ਾਹ ਸਾਹਿਬ ਕਰਕੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ, ਸੋਮੇ ਸ਼ਾਹ ਤੋਂ ਚੱਲੀ ਏ। ਔਰ ਇਹ ਕਾਫੀ ਤਾਦਾਦ ਵਿਚ ਹਰਿਆਣੇ ਚ ਇਨ੍ਹਾਂ ਦੇ ਡੇਰੇ ਵੀ ਨੇ, ਦਿੱਲੀ ਦੇ ਚ ਵੀ ਹੈ, ਹਰਬੰਸ ਸ਼ਾਹ ਸਿੰਘ ਦਾ ਡੇਰਾ, ਡੇਰਾ ਸਮੇਲ ਖਾਨ ਕਲੋਨੀ ਚ, ਇਸ ਤੋਂ ਇਲਾਵਾ ਹੋਰ ਕਈ ਡੇਰੇ ਨੇ ਜੀਨ ਦੇ ਚ, ਜੀਵਨ ਸ਼ਾਹ ਸਿੰਘ ਦਾ ਡੇਰਾ, ਰੁੜਕੀ ਡੇਰਾ ਦੋਨ, ਅਲਵਰ ਦੇ ਚ ਸੁਖਦੇਵ ਸ਼ਾਹ ਦਾ ਡੇਰਾ। ਇਹ ਸੋਮੇ ਸ਼ਾਹ ਦੀ ਅੰਸ ਨੇ ਧੰਨ ਗੁਰੂ ਅਰਜਨ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਤੋਂ, ਸੁਤੇ ਸਿੰਘ ਤੋਂ, ਤੇ ਸਾਡਾ ਸ਼ਾਹ ਹੈ। तो भाई सोमे दा नाम पै गया सी सोमा शाह। बाद शाह इना दी अल बन गई, जात बन गए, गोत बन गए। धन दा तान महाराज कोल नहीं है। दूसरा तान होंदा है तन दा तान, तो महाराज दा शरीर भी आम साधारण शरीरां वर्गा सी, कोई पहलवान नहीं सन। ये भी मैच करते हैं। तीसरा तान आंदा है राजनैतिक, तो महाराज कोई जागीरदार नहीं, कोई हुक्मरान नहीं, किसी जागीर दे मालिक नहीं है, किसी मुल्क दे हुक्मरान नहीं है। लेकिन हैरानगी सी उस वक्त दे हुक्मराना नूं, सारा जगत जुगदा है, हिंदू जुगदे ने, मुस्लिम जुगदे ने, मियां मीर जैसा मत्था टेकदा है, जमाल हुसैन सजदा करदा है, ब्राह्मण मत्था टेकदे ने, हिंदू परिक्रमा करदे ने, मुसलमान परिक्रमा करदे ने, है कि इस फकीर कोल है कि इस तरह का पूछना वक्त दे हुक्मराना दा नफरत करके भी हुंदा सी। भई इतने सजदे हो रहे ने, हिंदू झुकदे पए ने, मुस्लिम झुकदे पए ने, ब्राह्मण झुक रहे ने, खत्री झुक रहे ने, शूद्र झुक रहे ने, वैश झुक रहे ने, धनवान झुक रहे ने, गुणवान झुक रहे ने, बड़े बड़े हुक्मरान भी सजदा करदे पए ने, जागीरदार मत्था पे टेकदे है कि यह धन गुरु अर्जन देव जी महाराज ने अपनी बाणी च आप दसै, तान मान दी बाण साचा नानक की प्रभ टेक। जो प्रभु है, प्रभु दा नाम है, बस साडे को ले ही है, और कुछ नहीं। तान है, तान सच दा तान है, साडे कोल परमात्मा दा तान है। तान मान दी बाण साचा नानक के प्रवटे। गुरु अर्जन देव जी महाराज कहंदे हे प्रभु, तू अपने नाम दा ही तान सानू दे, बाकी नहीं। मान मांगो तान वांगो, तन लखमी सुत दे। और जेदे कोल रब्बी तान होवे, जिंदगी च कदी निमाणा नहीं आउंदा, कदी नहीं आउंदा। जिहड़ा शुरू दे च परमात्मा दा आसरा पकड़ लवे, जिंदगी च कदी बेआसरा भी नहीं आउंदा। ये भी मर्ज करदे आ। बाकी आसरे मनुख पकड़दे ने, कई दफा आसरे नहीं रहिंदे। सबो बजे आसरा, चूके सब आसरा। इहदे ते मैं दलील देना हुंदा, मनुख नूं कोई असाध रोग हो जाए, असाध, ते डॉक्टर जवाब दे जाए, आखे हुण साडे वस दी गल नहीं, तुसी कुछ होर तरीका लभो, फिर ओ आयुर्वेद दा आसरा पकड़दा है। चलो हुण वैदां कोल जाइए, डॉक्टरां कोल ते कुछ नहीं होया। ते आयुर्वेद आचारिया भी कह देन हुण साडे वस दी गल नहीं है, फिर मनुख होम्योपैथी इस ढंग दा जो है सारा पकड़ेगा, उस तो भी गल ना बनी, फिर नेचर पैथी, चलो एदे नाल मता ठीक हो जाइए। पर नेचुरपैथी नाल भी ठीक ना होया, होम्योपैथी भी ठीक ना कर सकी, एलोपैथी भी ठीक ना कर सकी। ते आयुर्वेद आचारिया भी निराश होके कहण लगे, नहीं साडे वस दी गल नहीं, फिर मनुख परमात्मा दा आसरा पकड़दा है। और सारे कहंदे हुण तू रब दा ही आसरा पकड़, हुण ईश्वर दा, ईश्वर दे आसरे नूं मनुख नूं मनुख अखीर दे च रखदा है। जद सारे आसरे टुट जान, सबो बजे आसरा चूके सब आसरा। पर सतगुरां दी बाणी कहंदी है, जो पहले आसरा परमात्मा दा पकड़ लैंदा, जिंदगी च कदी भी आसरा नहीं आउंदा, आउंदा ही नहीं, सदा आसरा उसदा बनदा रहिंदा। ते जिहदे कोल रब्बी तान है, ओह कदी निमाणा भी नहीं आउंदा। तान मान दी बाण साचा नानक की प्रभ टेक।
1: You're listening to KRPI 1550 Radio, Ferndale, Washington.

तेरे खंड सच्चे ब्रह्मांड सच्चे तेरे लो सच्चे आकार सच्चे तेरे करने सर विचार सच्चा तेरा अमर सच्चा दीवान सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान सच्चा तेरा कर्म सच्चा निशान सच्चे तुत आखे लग